गुर परसादी सह सहजाई, गुर कै भाणे चलै दिन राती, नाम चेत सुख पाईंदा, आप सिरंदा सच्चा सोई, आप अपाए खपाए सोई, गुरमुख होवै सो सदा सलाही, मिल साचे सुख पाईंदा, नेक जतन करे इंद्री वस न हुई, काम क्रोध जलै सब कोई।

गुरमुख वणज सदा सुख पाई, सहजी सहज मलाएंदा, सच्चा महल सच्चे पंडारा, आपे देवै देवनहारा, गुरमुख सा लाहे सुखदाती।

मन समझै गुण गाई, गुर ते मन मारिया शब्द विचारिया, ते विरले संसारा, नानक साहिब भरपुर लीना, सात शब्द निस्तार।

तौ जग जीवन वसै मन आए, भगत करे सद वेखै हजूर, मेरा प्रभ सद रहया भरपूर।

मन निर्मल निर्मल सच सोए, जिन ज्ञान किया तिस हर तू जान, साच शब्द प्रभ एक संजान, हर रस चाखै ता शुद्ध होए, नानक नाम रते सच सोए, बसंत महला तीजा, नाम रते कुला का करह उदार, साची बाणी नाम प्यार, मनमुख भूले काहे आए, नामो भूले जन्म गवाए, जीवत मरे मर मरन सवार, गुरु कै शब्द साच उर धारे, रहाउ गुरमुख सच भोजन पवित्र शरीरा, मन

नाथ तीर सुख सागर गुण रौ कबीर नायक एक बनजारे पांच बरद पचीसक संग काच नौ बहिया दस गुण आहे कसन बहतर।

धरती ते आकाश चढ़ावै चढ़े आकाश गरावै पेखारी ते राज करावै राजा ते पेखारी खल मूर्त ते पंडित करबो पंडित ते मुगदारी नारी ते जो पुरख करावै।

दूर कथ न कथी न आवै तोट कथ कथ कथी कोटी कोट कोट देंदा दे लेंदे थक पाहे जुगा जुगंतर खाही खाहे हुक्मी हुक्म चलाए राहो नानक विकसै वे परवाहो साचा साहिब साच नाए पाख्या पाओ अपार।